0: अगदी जास्त पाणी गरज होय ना जास्त पाणी.
1: ए उरा
0: क्या अगदी जास्त पाणी गरज होय ना जास्त पाणी. तिम्रो चाला माला देता ठक्कै परे मनी.